गुरते सांत सहज सुखबाणी, सेवा साची नाम समाणी, शब्द मिले प्रीतम सदा त्याय, साच नाम वडियाई पाए, आपे करता जुग जुग सोए।